साचे रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

खाट्यो खात खर्चत किसन खुटत नाही, राम रतन धन खाट्यो पसमा भूत हो आखिन भीतर।

है आधारा रहा करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू देहांद तू बिसियार तू तनी देहे लेहे एक तू दिगर को।

जाकौ नदर सरम दे मनमुख पूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही

राम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाहीं घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया।

आहे पुन आए गए पछताहे, लख चौरासी मेदनी कटै न वधै उताहे, से जन उभरे जिन हर पाया

गुरमुख शास्त्र सिमरत वेद, गुरमुख पावे घट घट भेद, गुरमुख वैर विरोध गवावे, गुरमुख सगली गणत मटावे, गुरमुख राम नाम रंग राता, नानक गुरमुख खसम पछाता, बिन गुर भरमै आवै जाई, बिन